खनादे हादाखुक सजेंद्रनि निखनातक जाकमानि ओरचापमं खाख्लाय नंखनातक जागनाते ओरचापमं खनालाय नचिनि दिनिनि नरकनि हमजाकमा चिनि खातमा पांदानो जोंपारि लायनाय खाख्लायो हंगाय हा पियाबा चिनि पांदा दपायाखौ दिबोनि दामनि थामै सति थामचि जरा तंनाय हंगाय आबनि याखुलो जों खनाता तखरां पांदा खनाता तग्रचापमं खनानाय हंगे पाइथाग्रचापमं नरकनि हमजाकमा चिनि खातमा पांदानि